0: 819 किलोहर्ट्ज़, ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस
1: एमबीसी च्या घड्याळात दुपारचे ठीक 12 वाजले आहेत।
2: स्वर तरंग
3: स्वर तरंग

श्रोत्यांनो माझ्या सप्रेम नमस्कार. दुपारचे ठीक 12 वाजले आहेत. आपल्या दैनिक स्वर तरंग कार्यक्रमात आनंदी मनाने मी तुम्हा सगळ्यांचे सहर्ष स्वागत करते. AM2 रेडिओ मॉरिशस वरून दुपारची ही प्रसन्न वेळ आहे, तसेच जेवणाची वेळ आहे. दिवसाची लगबग सुरूच आहे, पण आपल्यासोबत संगीताची सुंदर साथ आहे. तर चला आनंदी मनाने स्वरतरंग कार्यक्रमाची शुभ सुरुवात करूया एका गौर गणेश भक्ती गाण्याने.

या गौर गणेश भक्ती गाण्याने स्वरतरंग कार्यक्रमाची शुभ सुरुवात झाली रसिक हो. यावेळी तुम्ही घरात असाल, कामाच्या ठिकाणी असाल किंवा जेवण्यासाठी नुकतेच निवांत बसला असलात, तुमच्या या मधुर क्षणाला आनंदी करण्यासाठी आमची सुरेल मैफल तुमच्यासोबत आहे. तुमची रसिक साथ हीच या कार्यक्रमाची खरी श्रीमंती. तुमच्या कानांपर्यंत पोहोचवणारा प्रत्येक सूर मनापासून सादर करीत आहोत. तेव्हा आज सोमवार आहे म्हणजे शिवशंकराचा वार, तर याच मंगल वातावरणाला अनुसरून सादर करीत आहोत हे सुंदर शिवभजन राहुल देशपांडे व साथी कलाकारांच्या आवाजात.

0: रसिक हो सकाळच्या धावपळी नंतरची ही निवांत वेळ आणि या वेळेला साथ आहे आपल्या आवडत्या सुरांची. चला मनाला थोडा विरंगुळा देऊया आणि संगीताच्या या गोड मैफिलीत रमून जाऊया. तेव्हा या सुंदरशी भजनानंतर सादर करीत आहोत हे पुढील गौळण गीत उत्तरा केळकर व सोमाच्या वसात.
1: कुणी गौरांगी गवळण हो, कुणी गौरांगी गवळण

सुप्रसिद्ध गायक हरिहरन यांच्या मधाल आवाजातल्या या गाण्यानंतर सादर करीत आहोत फुटकोपी चित्रपटातून घेतलेले हे भाव मधुर गीत स्वप्नील बांदोडकर व निहा राजपाल या दोघांच्या रोमॅन्टिक आवाजात.

दुपार चे ठीक का सारे 12 वाजले आहे ते श्रुती रसिको हो फोटोकॉपी या मधुर चित्रपट गाण्यानंतर चला ऐकूया हर्षवर्धन वावरे यांच्या गोर आवाजातलं हे पुढील प्रेमगीत.

दुपारची ही वेळ आहे रसिक श्रोत्यांनो आणि सोबतीला आवडतं गाणं दिवस आणखी सुंदर होतो नाही का तेव्हा चला ऐकूया या क्षणी पवनदीप राजन यांच्या आवाजातलं सतरंगी झाला रे. AM2 रेडिओ मॉरिशस वरून पुनश्च तुमचे मनापासून परत एकदा स्वागत करण्यात येत आहे आपला दैनिक स्वरतरंग कार्यक्रम.

देवा पुराणले किनारी तू मला मंत्रुप्त झाले हे भापूर्ण गीत ऐकून रसिक हो या दुपारी तुम्ही जिथेही असाल कुठेही असाल आपल्या या सुरेल मैफिलीची साथ अशीच राहू दे. उषा मंगेशकरांच्या सुरेल आवाजात ऐकूया पुढील

स्वरतरंग कार्यक्रम चालू आहे मीडियम वेव 819 किलोहर्ट्जवरील. तेव्हा संगीत प्रेमी श्रोत्यांनो, चालू करीत आहोत आपला संगीतमय कार्यक्रम. या पुढील कोळी गाण्याने गायक कलाकार आहेत श्यामा चित्तार व हिम्मत कुमार.

विलास जोगले करांच्या मधुर संगीताने नटलेले हे मधुर गीत आपण ऐकत होता सुप्रसिद्ध गायिका वैशाली सामंत यांच्या सुरेल आवाजात. रसिक हो, पाहता पाहता स्वरतरंग कार्यक्रमाच्या शेवटपर्यंत आम्ही पोचलो आहोत. तर या कार्यक्रमाची सांगता आम्ही दे दनादन या मधुर चित्रपट गाण्याने करीत आहोत. याचा आस्वाद घ्या. आपण जिथे कुठेही असाल, आपल्या कामात किंवा निवांत क्षणी हा उरलेला दिवस आनंदाने आणि उत्साहाने भरलेला जावो हीच मनापासून शुभेच्छा. पुन्हा भेटूया अशाच सुंदर सुरांसोबत. तोपर्यंत आनंदी रहा, प्रसन्न रहा आणि संगीताची साथ अशीच जपून ठेवा. आपल्या प्रेमळ सहवासासाठी मनपूर्वक धन्यवाद. शुभ दिन व नमस्कार.

रसिकमणीहून नमस्कार. AM2 वर आपल्या सगळ्यांचे स्वागत करताना मला अतिश आनंद होत आहे. आशा करतो आपण सगळेजण मजेत आहात, सुरक्षित आहात आणि विशेषतः ट्यून इन करीत आहात ऑन यॉन AM2. रसिकमणीहू या 20 मिनिटांच्या मराठी गीतांच्या कार्यक्रमाच्या आरंभी आज आम्ही वाजवणार आहोत आनंद भाटी यांचे समुद्र आवाजात. आस्वाद घेऊया, बाप्पाचे स्मरण करूया. कार्यक्रमाच्या आरंभी ऐकूया श्री गणेश नमनमाला.

रसिक मनु कार्यक्रमाची दुसरी भेट म्हणून आम्ही वाजवणार आहोत मूड चेंज करूया विशेषतः अजय गोगावली आणि अरी आंबेडकर यांच्या समुद्र आवाजात ऐकूया चांदना.

मंडी हो कुठे असाल, तुम्ही ट्यूनिंग करत रहा AM2 वर 20 मिनिटांच्या मराठी गीतांचा कार्यक्रम चालू आहे आपल्या सगळ्यांच्या मनोरंजनासाठी. सध्या आम्ही वाजवित आहोत हर्षवर्धन वावरे आणि सायली कांबळे यांच्या सुमधुर आवाजात प्रेमाची उद्यान. येत जाऊया आणि आस्वाद घेऊया विशेषतः प्रेमाचा नादकुला, प्रीतीच्या नादकुला.

एन एस मणिगो काही क्षणात हा संगीतमय कार्यक्रम संपणार आहे. बॅक टू द ओल्डीज, अभिजित सावंत आणि विश्वजय जाधव यांच्या सुमधुर आवाजात ऐकूया रुपेरी वाळूत, आणि याच गीताने कार्यक्रम संपणार आहे. आमची पुढची भेट होईपर्यंत मनापासून धन्यवाद, शुभरात्री आणि नमस्कार.